रामकृष्ण हरी, तुमच्या ज्या वागण्याने दुसऱ्याला दुःख होते त्याला पाप म्हणावे, आणि तुमच्या ज्या वागण्याने एखाद्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो आहे तर समजावं की हे पुण्य आहे. आपण कोणावर प्रेम करतो हे महत्वाचं नाही, पण ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो ती व्यक्ती आपल्याला किती महत्व देते हे मात्र खूप महत्वाचं आहे. माणसांना फार मोठा भ्रम असतो की ही सगळी बाग माझीच आहे, पण वादळ येऊन गेल्यावर मात्र कळतं की सुक्या पानांवर सुद्धा आपला हक्क नाही. त्यामुळे थोडा पण भ्रम बाळगू नये की येथे आपले काही आहे, सर्व क्षणभंगुर आहे. रामकृष्ण.

श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत। आजच्या शुभदिन आयोरेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। आज 9 ऑगस्ट हा दिवस भारतीय इतिहास आणि जागतिक संस्कृतीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा मानला जातो। ऑगस्ट क्रांती दिन 9 ऑगस्ट 1942 रोजी संपूर्ण भारतात भारत छोडो आंदोलनाची मशाल पेटली होती। इंग्रजांच्या जुलमी सत्तेविरुद्ध देशभरातील हजारो क्रांतिकारकांनी रस्त्यावर उतरून बलिदान दिलं होतं। या वीरांच्या शौर्याला आणि त्यागाला सलाम करण्याचा हा ऐतिहासिक दिवस आहे। जागतिक आदिवासी दिन निसर्गाशी थेट जोडलेली जीवनशैली, अथांग लोककला आणि जलजंगल जमिनीचे रक्षण करणाऱ्या आपल्या आदिवासी बांधवांचा सन्मान करण्यासाठी आजचा दिवस जगभरात साजरा केला जातो। विशेषतः आपल्या खानदेशच्या मातीतल्या समृद्ध लोकसंस्कृतीचा आणि वारशाचा आपल्याला सार्थ अभिमान आहे। नागासाकी दिन 9 ऑगस्ट 1945 रोजी जपानच्या नागासाकी शहरावर झालेल्या अणुबॉम्ब हल्ल्याची आठवण म्हणून हा दिवस जगाला शांततेचा आणि युद्धाच्या विनाशापासून मुक्तीचा संदेश देत असतो। आजच्या दिवशी साहित्य आणि क्रीडा जगतातील प्रसिद्ध व्यक्तिमत्वांचा संबंध आहे। शिव खेरा, तुम्ही जिंकू शकता, या जगप्रसिद्ध प्रेरणादायी पुस्तकाचे लेखक आणि वक्त्या शिव खेरा यांचा आज वाढदिवस आहे। त्यांच्या विचारांनी जगभरातील करोडो तरुणांना यशस्वी होण्याचा मार्ग दाखवलाय। महेश बाबू, दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचे सुप्रसिद्ध लोकप्रिय अभिनेते महेश बाबू आज त्यांचा वाढदिवस साजरा करताय। आजचा मनभावन सुविचार आज जागतिक आदिवासी दिनाच्या आणि शिवखेरा यांच्या पुस्तकातील संदेशावरून घेतलेला सुंदर विचार। जिंकणारे लोक वेगळ्या गोष्टी करत नाहीत, ते फक्त प्रत्येक गोष्ट वेगळ्या आणि प्रामाणिक पद्धतीने करतात। आपल्या मातीशी आणि मुळांशी जोडलेले राहून केलेले कामच माणसाला शिखरावर नेऊन पोचवते। आजची बोधकथा, एका जंगलात 2 प्रकारची झाडी होती। एक अतिशय उंच, दणकट आणि स्वतःच्या उंचीवर गर्व करणारं झाड होतं, तर त्याच्याच बाजूला एक छोटं, लवचिक आणि जमिनीशी घट्ट जोडलेलं झाड होतं। उंच झाड नेहमी त्या लहान झाडाची टवाळी करायचं। पहा पहा, मी किती उंच आहे, आकाशाला स्पर्श करतो आणि तू मात्र जमिनीला चिटकून राहतोस। लहान झाड शांतपणे हसून म्हणालं, भावा, तुझी उंची मोठी आहे हे खरं, पण माझी ताकद माझ्या जमिनीखाली असलेल्या खोल मुळांमध्ये आहे। एका रात्री जंगलात प्रचंड मोठं वादळ आलं, विजा कडाडू लागल्या आणि सोसाट्याचा वारा वाहू लागला। ते उंच आणि गर्विष्ठ झाड वाऱ्याचा प्रतिकार करत ताट उभे राहण्याचा प्रयत्न करू लागलं, पण थोड्याच वेळात ते मुळासकट उकडून जमिनीवर कोसळलं। दुसरीकडे ते लहान झाड वाराच्या दिशेने थोडं झुकलं, त्याने वादळाचा जोर सहन केला आणि वादळ शांत होताच पुन्हा आनंदानं उभं राहिलं। आजच्या दिवशी ही गोष्ट आपल्याला खूप मोठी शिकवण देते। आयुष्यात कितीही संकट वादळं आली तरी जो माणूस आपल्या मातीशी, संस्कृतीशी आणि नम्रतेशी जोडलेला असतो तो कोणत्याही संकटात कधीही ढासळत नाही। तेव्हा श्रोते हो, आज रविवारी निवांत क्षणी एक गोष्ट नक्की विचारात घ्या। आपण सिमेंटच्या जंगलात आणि मोबाईलच्या स्क्रीनमध्ये एवढे व्यस्त झालेलो आहोत की निसर्गाचं सौंदर्य आणि आपल्या माणसांचा सहवास अनुभवायलाच विसरलोत। आज 9 ऑगस्टचा हा दिवस आपल्याला क्रांतिकारकांकडून स्वातंत्र्याचं मोल, आदिवासी संस्कृतीकडून निसर्गाचं रक्षण आणि नागासाकी दिनातून शांतीची जपणूक करण्याची प्रेरणा देतो। खरी शुभता कोणत्याही वारावर किंवा ग्रहावर नसते, ती आपल्या विचारात असते। जर आजच्या या सुंदर रविवारी आपण मोबाईल बाजूला ठेवून कुटुंबासोबत वेळ घालवला, निसर्गात फेरफटका मारला, तर यापेक्षा शुभ दिवस दुसरा कुठलाही असू शकत नाही। हसत रहा, कारण जो दिवस आपल्याला जिवंतपणे अनुभवायला मिळतो तो प्रत्येक दिवस शुभच असतो। चला तर मग हसत रहा आणि ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत।

0: श्रोते हो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284449433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर.
1: 9 ऑगस्ट श्रीराम समर्थ. ज्याला समाधान तो भाग्यवान, ज्याचे हवेपण जास्त असते तो गरीब जाणावा, आणि ज्याचे हवेपण कमी असते तो श्रीमंत जाणावा. परमार्थी म्हणजे भिकारी असे ज्याला वाटते त्याला श्रीमंतीची खरी कल्पनाच नाही. ज्याला नेहमी समाधान वाटते तोच खरा श्रीमंत. आमचा आधार पैशाचा, तो आज आहे आणि उद्या नाही. पायात जिथे जळमळीत तिथे इमारत कुठे पक्की होईल. श्रीमान याचा अर्थ भगवंताशिवाय श्री असणारा असा होऊ नये याची श्रीमंतांनी काळजी घ्यावी. खरे म्हणजे समाधान हाच खरा पैसा, हीच खरी श्रीमंती, हेच खरे भाग्य आणि हेच खरे ऐश्वर्य होय. ज्याला समाधान जास्त तो जास्त भाग्यवान समजावा. समाधान हे आपले आपल्याला घ्यायचे असते, दुसरा कोणी ते आपल्याला देऊ शकत नाही. खरोखर समाधानासारखे औषधच नाही, ते मिळत नाही म्हणून इतर औषधे घ्यावी लागतात. काळजी नाहीशी झाली की अखंड समाधान, शांती आणि आनंद मिळतो. पहिलवानासारखा दिसणारा एक वृद्ध होता, त्याला विचारले तर तो म्हणाला, अहो मला मधुमेह झाला आहे, मी आतून पोखरलो गेलो आहे, त्याविषयी तुम्ही बरे. खरोखर त्याचप्रमाणे पैशापासून प्राप्त होणाऱ्या ऐश्वर्याची अवस्था आहे. फक्त भगवंताच्या निष्ठेमध्ये समाधान आहे. ते राजवाड्यामध्ये नाहीच नाही, पण ते झोपडीमध्येही नसेल. असमाधान हा रोग सर्वांना असल्यामुळे रोगाच्या यादीतून त्याचे नावच निघून गेले आहे. सध्या जगात पुष्कळ सुधारणा झालेल्या आहेत, पण त्यांनी माणसाला समाधान मिळालेले नाही. जीवन सुखी न होता मनाला जिच्यामुळे हुरहुर लागते ती सुधारणा कसली? व्यक्ती काय किंवा समाज काय यांची सुधारणा घडवून आणायला चित्त स्थिर झाले पाहिजे. चित्ताची ही स्थिरता धर्माशिवाय येणे शक्य नाही. हल्लीचे तत्वज्ञान नुसते अभ्यासी आहे, अनुभवाचे नाही, म्हणून त्याने खरे समाधान लाभणार नाही. खरोखर प्रत्येक जीवाला भगवंताची तळमळ लागली पाहिजे. भगवंताशिवाय जो राहतो त्याला सुखदुःख येते, आणि सुख म्हणजे तरी काय? दुःखाची कमतरता ते सुख. राजापासून रंकापर्यंत प्रत्येकाला काहीतरी मिळावेसे वाटते, म्हणजे प्रत्येकाला काहीतरी कमी आहे. पण कुणी असा विचार करीत नाही की जे आज कमी आहे ते पूर्वी आपल्याजवळ असताना तरी आपण सुखी होतो का? याचे उत्तर नाही असेच मिळते. ताजी जिलबी कल्पनेने खाण्यापेक्षा शिळ्या जिलबीचा तुकडा प्रत्यक्ष खाण्यामध्ये जास्त समाधान आहे. बुद्धीचा आनंद हा उपाधीचा आणि कल्पनेचा आनंद आहे. भगवंताचा आनंद हा उपाधीरहित आहे. हा आनंद मिळवायला भगवंताला शरण जाऊन त्याच्या नामात राहणे हा एकच उपाय आहे. नामस्मरणाच्या योगाने आनंदाचा आणि समाधानाचा लाभ सहजी होतो यात शंका

0: नमस्कार शेतकरी बंधन। शेतकरी बंधनांनो, आधुनिक गोठा कसा बांधावा या संदर्भामध्ये आज आपण उहापोह करणार आहोत। आधुनिक गोठा बांधताना शास्त्रीय पद्धतीचा अवलंब करणं अत्यंत आवश्यक असतं। गोठ्यांमुळं जनावरांना आराम मिळतो, त्यांची कार्यक्षमता वाढते आणि दुग्ध उत्पादनामध्ये वाढ होते। जनावराच्या गोठ्याची जमीन पाण्याचा उत्तम निचरा असणारी असावी। सपाट व उंच जमीन गोठ्याकरता निवडली पाहिजे। पाणथळीची किंवा दलदलीची जागा ही गोठ्याच्या बांधकामाकरता किंवा गोठ्याकरता टाळली पाहिजे। गोठ्यातील जमीन मुरुम व दगड गोठ्याच्या सहाय्यानं कठीण करून त्यावर विटा किंवा फरशीचं तळ तयार करावं। जनावरं उभी राहण्याची जागा प्रत्येकी 1.5 मीटर असावी। दोन जनावरांमध्ये विभागणी 1.20 मीटर अंतरावर करून त्याच्यामध्ये बार लावले पाहिजेत। जमिनीस योग्य उतार दिला पाहिजे। त्यामुळं काय होईल की जनावराचं जे मलमूत्र आहे त्याचा सहज निचरा होईल। गोठा स्वच्छ व कोरडा ठेवला पाहिजे। छतासाठी सोयीनुसार मंगलोरी कौलं, ॲस्बेस्टस किंवा टिनाचे पत्रे याचाही वापर करता येईल। परंतु उन्हाळ्याच्या संरक्षणासाठी टिनाच्या पत्रावर ऊसाचं पासड किंवा तुराट्या किंवा कडबा हे जर टाकलं तर टीन तपणार नाही। छताची उंची मध्यभागी जमिनीपासून 4.5 मीटर असावी व छत जे आहे जाळीच्या बाहेर 3 मीटर ठेवलं पाहिजे। त्यामुळं गोठ्यात हवा खेळती राहते। गव्हाणीची लांबी व रुंदी अनुक्रमे 1 मीटर व 0.4 मीटर या प्रमाणात असली पाहिजे। पुढील भिंत 0.8 मीटर व मागील भिंत 0.2 मीटर उंचीची असली पाहिजे। गव्हाणीस इंग्रजी यू आकाराचा जर आकार दिला तर सारा वाया जात नाही। उष्ण हवामानातील गोठ्यामध्ये शक्यतो दाराचा वापर टाळला पाहिजे। गोठ्यामध्ये वासर, आजारी जनावरं, दूध धुवून करण्यासाठीची खोली ही स्वतंत्र जागा यांच्यासाठी असली पाहिजे। आणि गोठ्यातच चारा साठवण्यासाठी, औषधी साठवण्यासाठी वेगवेगळी जागेची व्यवस्था जर असली तर ते योग्य ठरतं। तर हे झालं की बाबा आधुनिक गोठा कसा बांधला पाहिजे ही पायाभूत माहिती आहे। पण या संदर्भात जर आपल्याला विस्तृत मार्गदर्शनाची गरज असेल तर कृषी विज्ञान केंद्र करडा येथील पशुविज्ञान शाखेशी जर संपर्क केला आपण तर आपल्याला याच्या संदर्भामध्ये विस्तृत माहिती मिळू शकते। तर या संपूर्ण ज्ञानाचा फायदा घ्या आणि आवश्यकतेनुसार याचा वापर करा, आपल्याला नक्कीच फायदा होईल। नमस्कार।
1: कृषी संदेश।
2: शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका। रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हर्ट टच।
3: नमस्कार, मेरा नाम है मनोज और आप सुन रहे हैं कार्यक्रम सुनो भाई साथो। दोस्तों, दुनिया में दो तरह के लोग होते हैं। एक वे जो नासमझ हैं, जिन्हें सही और गलत का अंतर नहीं पता। अगर उनसे कोई भूल हो जाए तो समाज और प्रकृति उन्हें माफ कर देती हैं, क्योंकि उनके पास ज्ञान नहीं था। लेकिन एक दूसरे तरह के लोग भी होते हैं जो बहुत समझदार हैं, पढ़े लिखे हैं और अच्छी तरह जानते हैं कि कौन सा रास्ता सही है और कौन सा रास्ता गलत। लेकिन इसके बावजूद वे अपने थोड़े से स्वार्थ या लालच के चक्कर में जानबूझकर गलत रास्ता चुन लेते हैं। आप ही बताइए, ऐसे बुद्धिमान लोगों की नासमझी पर कोई क्या कहे। कबीर साहब आज हमारी इसी भीतरी चालाकी का और हमारी आंखें मूंद कर बैठने की आदत का सच हमारे सामने रख रहे हैं। आइए सुनते हैं कबीर साहब का यह आंखें खोल देने वाला सूत्र। मन जाने सब बात, जानत ही अवगुण करे। मन जाने सब बात, जानत ही अवगुण करे। काहे की कुशलात, कर दीपक कुएं पड़े।

0: विद्यावाणी आपण ऐकत आहात विद्यावाणी आपलं विद्यापीठ आपला रेडिओ फक्त 107.4
1: 107.4 FM वर तुम्ही ऐकत आहात विद्यावाणी सामुदायिक रेडिओचे कार्यक्रम. श्रोतो, प्रसारणात यानंतर आपण ऐकणार आहोत कार्यक्रम युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद. आज या कार्यक्रमाचा भाग 9 आम्ही प्रसारित करीत आहोत. हा कार्यक्रम स्वराज संस्थान संचालनालय भोपाळ यांच्या सहकार्याने आम्ही प्रसारित करीत आहोत. ऐकूयात कार्यक्रम युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद.
2: स्वराज संस्थान संचालनालय मध्य प्रदेश शासन संस्कृति विभाग प्रस्तुत करते हैं स्वामी विवेकानंद के आदर्शों और उनके विचारों पर केंद्रित कार्यक्रम युग प्रवर्तक विवेक.

श्रोतेहो, आताच आपण युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद या कार्यक्रमाचा भाग 9 ऐकलात. हा कार्यक्रम स्वराज संस्थान संचालनालय यांच्या सहकार्याने विद्यावाणी सामुदायिक रेडिओवरून प्रसारित करण्यात आला. ऐकत रहा विद्यावाणी 107.4 FM.

श्रोत्यो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर.

रामकृष्ण हरी, तुमच्या ज्या वागण्याने दुसऱ्याला दुःख होते त्याला पाप म्हणावे, आणि तुमच्या ज्या वागण्याने एखाद्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो आहे तर समजावं की हे पुण्य आहे. आपण कोणावर प्रेम करतो हे महत्वाचं नाही, पण ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो ती व्यक्ती आपल्याला किती महत्व देते हे मात्र खूप महत्वाचं आहे. माणसांना फार मोठा भ्रम असतो की ही सगळी बाग माझीच आहे, पण वादळ येऊन गेल्यावर मात्र कळतं की सुक्या पानांवर सुद्धा आपला हक्क नाही. त्यामुळे थोडा पण भ्रम बाळगू नये की येथे आपले काही आहे, सर्व क्षणभंगुर आहे. रामकृष्ण.

श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, आरजे शुभांगी सोबत। आजच्या शुभदिन आयोरेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। आज 9 ऑगस्ट हा दिवस भारतीय इतिहास आणि जागतिक संस्कृतीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा मानला जातो। ऑगस्ट क्रांती दिन, 9 ऑगस्ट 1942 रोजी संपूर्ण भारतात भारत छोडो आंदोलनाची मशाल पेटली होती। इंग्रजांच्या जुलमी सत्तेविरुद्ध देशभरातील हजारो क्रांतिकारकांनी रस्त्यावर उतरून बलिदान दिलं होतं। या वीरांच्या शौर्याला आणि त्यागाला सलाम करण्याचा हा ऐतिहासिक दिवस आहे। जागतिक आदिवासी दिन, निसर्गाशी थेट जोडलेली जीवनशैली, अथांग लोककला आणि जलजंगल जमिनीचे रक्षण करणाऱ्या आपल्या आदिवासी बांधवांचा सन्मान करण्यासाठी आजचा दिवस जगभरात साजरा केला जातो। विशेषतः आपल्या खानदेशच्या मातीतल्या समृद्ध लोकसंस्कृतीचा आणि वारशाचा आपल्याला सार्थ अभिमान आहे। नागासाकी दिन, 9 ऑगस्ट 1945 रोजी जपानच्या नागासाकी शहरावर झालेल्या अणुबॉम्ब हल्ल्याची आठवण म्हणून हा दिवस जगाला शांततेचा आणि युद्धाच्या विनाशापासून मुक्तीचा संदेश देत असतो। आजच्या दिवशी साहित्य आणि क्रीडा जगतातील प्रसिद्ध व्यक्तिमत्वांचा संबंध आहे। शिव खेरा, तुम्ही जिंकू शकता, या जगप्रसिद्ध प्रेरणादायी पुस्तकाचे लेखक आणि वक्त्या शिव खेरा यांचा आज वाढदिवस आहे। त्यांच्या विचारांनी जगभरातील करोडो तरुणांना यशस्वी होण्याचा मार्ग दाखवला आहे। महेश बाबू, दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचे सुप्रसिद्ध लोकप्रिय अभिनेते महेश बाबू आज त्यांचा वाढदिवस साजरा करताय। आजचा मनभावन सुविचार, आज जागतिक आदिवासी दिनाच्या आणि शिवखेरा यांच्या पुस्तकातील संदेशावरून घेतलेला सुंदर विचार। जिंकणारे लोक वेगळ्या गोष्टी करत नाहीत, ते फक्त प्रत्येक गोष्ट वेगळ्या आणि प्रामाणिक पद्धतीने करतात। आपल्या मातीशी आणि मुळांशी जोडलेले राहून केलेले कामच माणसाला शिखरावर नेऊन पोचवते। आजची बोधकथा, एका जंगलात 2 प्रकारची झाडी होती। एक अतिशय उंच, दणकट आणि स्वतःच्या उंचीवर गर्व करणारं झाड होतं, तर त्याच्याच बाजूला एक छोटं, लवचिक आणि जमिनीशी घट्ट जोडलेलं झाड होतं। उंच झाड नेहमी त्या लहान झाडाची टवाळी करायचं। पहा पहा, मी किती उंच आहे, आकाशाला स्पर्श करतो आणि तू मात्र जमिनीला चिटकून राहतोस। लहान झाड शांतपणे हसून म्हणालं, भावा, तुझी उंची मोठी आहे हे खरं, पण माझी ताकद माझ्या जमिनीखाली असलेल्या खोल मुळांमध्ये आहे। एका रात्री जंगलात प्रचंड मोठं वादळ आलं, विजा कडाडू लागल्या आणि सोसाट्याचा वारा वाहू लागला। ते उंच आणि गर्विष्ठ झाड वाऱ्याचा प्रतिकार करत ताट उभे राहण्याचा प्रयत्न करू लागलं, पण थोड्याच वेळात ते मुळासकट उकडून जमिनीवर कोसळलं। दुसरीकडे ते लहान झाड वाराच्या दिशेने थोडं झुकलं, त्याने वादळाचा जोर सहन केला आणि वादळ शांत होताच पुन्हा आनंदानं उभं राहिलं। आजच्या दिवशी ही गोष्ट आपल्याला खूप मोठी शिकवण देते। आयुष्यात कितीही संकट वादळं आली तरी जो माणूस आपल्या मातीशी, संस्कृतीशी आणि नम्रतेशी जोडलेला असतो तो कोणत्याही संकटात कधीही ढासळत नाही। तेव्हा श्रोते हो, आज रविवारी निवांत क्षणी एक गोष्ट नक्की विचारात घ्या। आपण सिमेंटच्या जंगलात आणि मोबाईलच्या स्क्रीनमध्ये एवढे व्यस्त झालेलो आहोत की निसर्गाचं सौंदर्य आणि आपल्या माणसांचा सहवास अनुभवायलाच विसरलोत। आज 9 ऑगस्टचा हा दिवस आपल्याला क्रांतिकारकांकडून स्वातंत्र्याचं मोल, आदिवासी संस्कृतीकडून निसर्गाचं रक्षण आणि नागासाकी दिनातून शांतीची जपणूक करण्याची प्रेरणा देतो। खरी शुभता कोणत्याही वारावर किंवा ग्रहावर नसते, ती आपल्या विचारात असते। जर आजच्या या सुंदर रविवारी आपण मोबाईल बाजूला ठेवून कुटुंबासोबत वेळ घालवला, निसर्गात फेरफटका मारला, तर यापेक्षा शुभ दिवस दुसरा कुठलाही असू शकत नाही। हसत रहा, कारण जो दिवस आपल्याला जिवंतपणे अनुभवायला मिळतो तो प्रत्येक दिवस शुभच असतो। चला तर मग, हसत रहा आणि ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, आरजे शुभांगी सोबत।

0: श्रोत्यो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर.
1: 9 ऑगस्ट श्रीराम समर्थ. ज्याला समाधान तो भाग्यवान, ज्याचे हवेपण जास्त असते तो गरीब जाणावा, आणि ज्याचे हवेपण कमी असते तो श्रीमंत जाणावा. परमार्थी म्हणजे भिकारी असे ज्याला वाटते त्याला श्रीमंतीची खरी कल्पनाच नाही. ज्याला नेहमी समाधान वाटते तोच खरा श्रीमंत. आमचा आधार पैशाचा, तो आज आहे आणि उद्या नाही. पायात जिथे लळमळीत तिथे इमारत कुठे पक्की होईल. श्रीमान याचा अर्थ भगवंताशिवाय श्री असणारा असा होऊ नये, याची श्रीमंतांनी काळजी घ्यावी. खरे म्हणजे समाधान हाच खरा पैसा, हीच खरी श्रीमंती, हेच खरे भाग्य आणि हेच खरे ऐश्वर्य होय. ज्याला समाधान जास्त तो जास्त भाग्यवान समजावा. समाधान हे आपले आपल्याला घ्यायचे असते, दुसरा कोणी ते आपल्याला देऊ शकत नाही. खरोखर समाधानासारखे औषधच नाही, ते मिळत नाही म्हणून इतर औषधे घ्यावी लागतात. काळजी नाहीशी झाली की अखंड समाधान, शांती आणि आनंद मिळतो. पहिलवानासारखा दिसणारा एक गृहस्थ होता, त्याला विचारले तर तो म्हणाला, अहो मला मधुमेह झाला आहे, मी आतून पोखरलो गेलो आहे, त्यापेक्षा तुम्ही बरे. खरोखर त्याचप्रमाणे पैशापासून प्राप्त होणाऱ्या ऐश्वर्याची अवस्था आहे. फक्त भगवंताच्या निष्ठेमध्ये समाधान आहे. ते राजवाड्यामध्ये नाहीच नाही, पण ते झोपडीमध्येही नसेल. असमाधान हा रोग सर्वांना असल्यामुळे रोगाच्या यादीतून त्याचे नावच निघून गेले आहे. सध्या जगात पुष्कळ सुधारणा झालेल्या आहेत, पण त्यांनी माणसाला समाधान मिळालेले नाही. जीवन सुखी न होता मनाला जिच्यामुळे हुरहुर लागते ती सुधारणा कसली? व्यक्ती काय किंवा समाज काय, यांची सुधारणा घडवून आणायला चित्त स्थिर झाले पाहिजे. चित्ताची ही स्थिरता धर्माशिवाय येणे शक्य नाही. हल्लीचे तत्वज्ञान नुसते अभ्यासी आहे, अनुभवाचे नाही, म्हणून त्याने खरे समाधान लाभणार नाही. खरोखर प्रत्येक जीवाला भगवंताची तळमळ लागली पाहिजे. भगवंताशिवाय जो राहतो त्याला सुखदुःख येते, आणि सुख म्हणजे तरी काय, दुःखाची कमतरता ते सुख. राजापासून रंकापर्यंत प्रत्येकाला काहीतरी मिळावेसे वाटते, म्हणजे प्रत्येकाला काहीतरी कमी आहे. पण कुणी असा विचार करीत नाही की जे आज कमी आहे ते पूर्वी आपल्याजवळ असताना तरी आपण सुखी होतो का, याचे उत्तर नाही असेच मिळते. ताजी जिलबी कल्पनेने खाण्यापेक्षा शिळ्या जिलबीचा तुकडा प्रत्यक्ष खाण्यामध्ये जास्त समाधान आहे. बुद्धीचा आनंद हा उपाधीचा आणि कल्पनेचा आनंद आहे. भगवंताचा आनंद हा उपाधीरहित आहे. हा आनंद मिळवायला भगवंताला शरण जाऊन त्याच्या नामात राहणे हा एकच उपाय आहे. नामस्मरणाच्या योगाने आनंदाचा आणि समाधानाचा लाभ सहजी होतो यात शंका

0: नमस्कार शेतकरी बंधन। शेतकरी बंधनांनो, आधुनिक गोठा कसा बांधावा या संदर्भामध्ये आज आपण उहापोह करणार आहोत। आधुनिक गोठा बांधताना शास्त्रीय पद्धतीचा अवलंब करणं अत्यंत आवश्यक असतं। गोठ्यांमुळं जनावरांना आराम मिळतो, त्यांची कार्यक्षमता वाढते आणि दुग्ध उत्पादनामध्ये वाढ होते। जनावराच्या गोठ्याची जमीन पाण्याचा उत्तम निचरा असणारी असावी। सपाट व उंच जमीन गोठ्याकरता निवडली पाहिजे। पाणथळीची किंवा दलदलीची जागा ही गोठ्याच्या बांधकामाकरता किंवा गोठ्याकरता टाळली पाहिजे। गोठ्यातील जमीन मुरुम व दगड गोठ्याच्या सहाय्यानं कठीण करून त्यावर विटा किंवा फरशीचं तळ तयार करावं। जनावरं उभी राहण्याची जागा प्रत्येकी 1.5 मीटर असावी। दोन जनावरांमध्ये विभागणी 1.20 मीटर अंतरावर करून त्याच्यामध्ये बार लावले पाहिजेत। जमिनीस योग्य उतार दिला पाहिजे। त्यामुळं काय होईल की जनावराचं जे मलमूत्र आहे त्याचा सहज निचरा होईल। गोठा स्वच्छ व कोरडा ठेवला पाहिजे। छतासाठी सोयीनुसार मंगलोरी कौलं, ॲस्बेस्टस किंवा टिनाचे पत्रे याचाही वापर करता येईल। परंतु उन्हाळ्याच्या संरक्षणासाठी टिनाच्या पत्रावर ऊसाचं पासड किंवा तुराट्या किंवा कडबा हे जर टाकलं तर टीन तपणार नाही। छताची उंची मध्यभागी जमिनीपासून 4.5 मीटर असावी व छत जे आहे जाळीच्या बाहेर 3 मीटर ठेवलं पाहिजे। त्यामुळं गोठ्यात हवा खेळती राहते। गव्हाणीची लांबी व रुंदी अनुक्रमे 1 मीटर व 0.4 मीटर या प्रमाणात असली पाहिजे। पुढील भिंत 0.8 मीटर व मागील भिंत 0.2 मीटर उंचीची असली पाहिजे। गव्हाणीस इंग्रजी यू आकाराचा जर आकार दिला तर सारा वाया जात नाही। उष्ण हवामानातील गोठ्यामध्ये शक्यतो दाराचा वापर टाळला पाहिजे। गोठ्यामध्ये वासर, आजारी जनावरं, दूध धुवून करण्यासाठीची खोली ही स्वतंत्र जागा यांच्यासाठी असली पाहिजे। आणि गोठ्यातच चारा साठवण्यासाठी, औषधी साठवण्यासाठी वेगवेगळी जागेची व्यवस्था जर असली तर ते योग्य ठरतं। तर हे झालं की बाबा आधुनिक गोठा कसा बांधला पाहिजे ही पायाभूत माहिती आहे। पण या संदर्भात जर आपल्याला विस्तृत मार्गदर्शनाची गरज असेल तर कृषी विज्ञान केंद्र करडा येथील पशुविज्ञान शाखेशी जर संपर्क केला आपण तर आपल्याला याच्या संदर्भामध्ये विस्तृत माहिती मिळू शकते। तर या संपूर्ण ज्ञानाचा फायदा घ्या आणि आवश्यकतेनुसार याचा वापर करा, आपल्याला नक्कीच फायदा होईल। नमस्कार।
1: कृषी संदेश।
2: शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका। रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हर्ट टच।
3: नमस्कार, मेरा नाम है मनोज और आप सुन रहे हैं कार्यक्रम सुनो भाई साथो। दोस्तों, दुनिया में दो तरह के लोग होते हैं। एक वे जो ना समझ हैं, जिन्हें सही और गलत का अंतर नहीं पता। अगर उनसे कोई भूल हो जाए तो समाज और प्रकृति उन्हें माफ कर देती हैं, क्योंकि उनके पास ज्ञान नहीं था। लेकिन एक दूसरे तरह के लोग भी होते हैं जो बहुत समझदार हैं, पढ़े लिखे हैं और अच्छी तरह जानते हैं कि कौन सा रास्ता सही है और कौन सा रास्ता गलत। लेकिन इसके बावजूद वे अपने थोड़े से स्वार्थ या लालच के चक्कर में जानबूझकर गलत रास्ता चुन लेते हैं। आप ही बताइए, ऐसे बुद्धिमान लोगों की नासमझी पर कोई क्या कहे। कबीर साहब आज हमारी इसी भीतरी चालाकी का और हमारी आंखें मूंद कर बैठने की आदत का सच हमारे सामने रख रहे हैं। आइए सुनते हैं कबीर साहब का यह आंखें खोल देने वाला सूत्र। मन जाने सब बात, जानत ही अवगुण करे। मन जाने सब बात, जानत ही अवगुण करे। काहे की कुशलात, कर दीपक कुएं पड़े।

नमस्कार, मी शर्मिला राजाराम शिंदे आणि आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

0: विद्यावाणी आपण ऐकत आहात विद्यावाणी आपलं विद्यापीठ आपला रेडिओ फक्त 107.4
1: 107.4 FM वर तुम्ही ऐकत आहात विद्यावाणी सामुदायिक रेडिओचे कार्यक्रम. श्रोतो, प्रसारणात यानंतर आपण ऐकणार आहोत कार्यक्रम युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद. आज या कार्यक्रमाचा भाग 9 आम्ही प्रसारित करीत आहोत. हा कार्यक्रम स्वराज संस्थान संचालनालय भोपाळ यांच्या सहकार्याने आम्ही प्रसारित करीत आहोत. ऐकूयात कार्यक्रम युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद.
2: स्वराज संस्थान संचालनालय मध्य प्रदेश शासन संस्कृति विभाग प्रस्तुत करते हैं स्वामी विवेकानंद के आदर्शों और उनके विचारों पर केंद्रित कार्यक्रम युग प्रवर्तक विवेकानंद.

0: श्रोतेहो, आताच आपण युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद
1: या कार्यक्रमाचा भाग 9 ऐकलात.
0: हा कार्यक्रम स्वराज संस्थान संचालनालय यांच्या सहकार्याने विद्यावाणी सामुदायिक रेडिओवरून प्रसारित करण्यात आला. ऐकत रहा विद्यावाणी 107.4 FM.

श्रोतेहो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर.